पवह ना पिख ऐसा नाम निरंजन होए, जे को मन जाने मन कोए, पंच परवान पंच प्रधान, पंचे पावह दर गहमान, पंचे सोह दर राजहान, पंचा का गुर एक ध्यान, जे को कह करे विचार, करते कह करने नाही सुमार, तौल धर्म दया का पूत, संतोख थाप रख्या जिन सूत, जे को बुझै होवे सचियार, तबले ऊपर केता पार, धरती होर परै होर होर, तिस ते पार।

विचारा तू घट घट अंतर सर्व निरंतर जी हर एको पुरख समाना एक दाते एक पेखारी जी सब तेरे चोज वडाना तू आपे दाता आपे भुगता जी।

मन तन सी तल साच सियो सास ना बिरथा कोय मेरे मन हर का नाम ते आए साची भगत

अमृत बोलै सदा मुख वैणी, अमृत वेखै परखै सदा नैणी, अमृत कथा कहै सदा दिन राती, अवरां आख सुनावणिया, अमृत रंग रत्ता लिवलाई, अमृत गुर परस

गुर मिले तृष्णा अग्न बुझाई, गुर ते शांत वसै मन आई, गुर ते पवित पामन सोचो होई, गुर ते शब्द मलावा होई, बाज गुरु सब भरम पलाई, बिन नावै बहुता दुख पाई, गुरमुख होवै सो नाम त्याई, दर्शन सच्चै सच्ची पत होई, किसनो कहियै दाता इक सोई, कृपा करे शब्द मलावा होई, मिल प्रीतम साचे गुण गावा, नानक साचे साच समावा, गौड़ी गुआररी महला तीजा, सो थाओ सच मन निर्मल होए, सच निवास करे सच सोए, सच्ची बाणी जुग चारी जापै, सब किस साचा आपे आपै, कर्म होवै सत संग मलाई।